0: सुमत
1: भुजंग प्रिया छंद नमस्तंग काले नमस्तंग कृपाले
0: नमस्तंग रूपे
1: नमस्तंग पेखे नमस्तंग लेखे
0: नमस्तंग गाय नमस्तंग जाय
1: नमस्तंग गंजे नमस्तंग पंजे
0: नमस्तंग नामे नमस्तंग डामे
1: नमस्तंग कर्मंग नमस्तंग तर्मंग
0: नमस्तंग नामंग नमस्तंग तामंग
1: नमस्तंग जीते।